0: देखूं।
1: अरे कोको हजाने
2: वर्सेस जर्मनी, लेट्स गो दिस वन।
1: ए कोको ओलोवाको।
2: ओके जर्मनी शिल्डक्रोटे,
1: शिल्डक्रोटे,
2: शिल्डक्रोटे दिस वन।
1: मिक्स आ
2: ओके ए जर्मनी knochen yeah this one
1: Kukwaya.
2: Germany
1: Fußball
2: yeah woo, go yeah, it's good. Next one
1: Trontranako.
2: In Germany Kraftfahrzeug yeah that is okay. Last one
1: Tambaruako.
2: In Germany Schmetterling you're good for Wabako.
3: Kuregulo wadde buwongera twafunya mawulira gatabadde malungi aga omwami Lubega Obed.